वर्णन वर्णन व्याधे अखंडे प्रचंडे अदंडे असाधे न नेहं न गेहंस नेहंस नाथे उदंडे अमंडे प्रचंडे प्रमाथे न जाते न पाते न सत्रे न मित्रे सभूते भविखे भवाने अचित्रे नारायण न रंगं न रूपं न रेखं न लोभं न चोभं भूतं वेखं न सत्रं न मित्रं न नेहं न गेहं सदेवं सदा सर्व